0: സൈബർ അപരാധ വിഭാഗസ്യ ആരക്ഷ്യായുക്ത അരവിന്ദ ബാബു അകഥയത് യത് പ്രകരണസ്യാസ്യ ഗഹന അന്വേഷണം പ്രചലതി. തെലങ്കന ഭാജപാദലേന ഉക്തം യത് ഭാഷണ സ്വാതന്ത്ര്യം ചരിത്രഹനനസ്യ അനുജ്ഞാപത്രം നൈവ ഭവിതുമർഹതി ഇതി. സംസ്കൃത വാർത്തായാഹ സംസ്കരണമിദം ഇദാനീം ആകാശവാണിതഹ പ്രസാര്യതെ. സമമേവ അയം കാര്യക്രമഃ ആകാശവാണ്യാഹ അന്തർജാലപട്ടലെ www.newsonair.gov.in ഇത്യത്ര അഥ ന്യൂസ് ഓൺ എ ഐ ആർ ചലദൂരഭാഷീയ തന്ത്രാംശേ അപി സമുപലബ്ധോ ഭവിഷ്യതി. ദില്ല്യാഹ ജന്തര മന്തര ക്ഷേത്രെ ജുലൈ മാസസ്യ ത്രിംശത് ദിനാങ്കേ വിരോധ പ്രദർശനാവധൌ ആഹതാനാം ദില്ലി ആരക്ഷിബലാനാം പരിജനൈഃ അദ്യ നവദില്ല്യാം വാർത്താഹര സമ്മേളനം ആഹുതം. അവസരേസ്മിന് തൈഃ ആരോപഃ കൃതഃ യത് പ്രദർശനകാലെ ആരക്ഷി അധികാരിണാം ഉപരി ഹിംസാ കൃതാ. പരിജനൈഃ പ്രോദീരിതം യത് അഗ്രിമ പങ്ക്തൌ നിയോജിതാഃ ആരക്ഷിണഃ ജനസമൂഹേ വിദ്യമാനൈഃ ഉപദ്രവി തത്വൈഃ പരിവേഷ്ടിതാഃ പ്രസ്തരഖണ്ഡൈഃ പ്രഹൃതാഃ കായികോത്പീഡനേന ച പീഡിതാഃ. അസ്മിന് ഉപദ്രവേ അനേകെ ആരക്ഷിണഃ ഗഭീരരൂപേണ വ്രണിതാഃ അഭവന്. പരിജനൈഃ പ്രശാസനം പ്രതി സാഗ്രഹം നിവേദിതം യത് അസ്മിന്നാക്രമണേ സംലഗ്നാനാം ദോഷിണാം വിരുദ്ധ്യ കഠോര കാര്യാചരണം സുനിശ്ചിതം ഭവേത് തഥാ സാർവജനിക പ്രദർശനേഷു നിയോജിതാനാം ആരക്ഷിണാം സുരക്ഷാവ്യവസ്ഥ സുദൃഢാ ക്രിയേത്. അത്രാന്തരെ ഏകസ്യ സഹായക ആരക്ഷകസ്യ പുത്രേണ പ്രോക്തം യദസ്യാം ഹിംസായാം തസ്യ പിതുഃ ശിരസി ഗഭീരാ ക്ഷതിഃ അഭവത്.
1: मेरे पापा भी जंतर मंतर के फ्रंट लाइन्स पे उनकी ड्यूटी लगी थी प्रोटेस्ट में. ऑन 25th May at 2 PM मुझे पता चला कि मेरे फादर को उनके हेड पे इंजरी आ रखी है. जब मैंने फोटो देखी तो उनके हेड को शेव कर रखा था और उनके हेड पे लाइक स्टिचेस लग रहे थे 4. जब मेरे पापा घर आए तो उन्होंने मुझे बताया कि जो स्टूडेंट्स की प्रोटेस्ट उसमें बस स्टूडेंट्स नहीं है, उसमें राउडीज है, उसमें एग्रेसर्स है, इस ऑपर्चुनिटी का यूज कर रहे हैं जस्ट टू क्रिएट केओस.
0: पाकिस्तान अधिकृत जम्मू कश्मीर क्षेत्रेषु अस्य सप्ताहस्य प्रारंभे पाक सुरक्षा बलैः नागरिकाणाम् उपरि अत्याचारस्य अनन्तरं प्रतिरोध प्रदर्शनं अश्रान्तं प्रचलति. अस्यां हिंसायां चत्वारिंशत्तोप्यधिकाः जनाः पञ्चत्वे विलीनाः. स्थानीय प्रशासनेन मौलिक अधिकारान् याचमानाः महिला प्रदर्शनकारिण्यः लक्ष्यीकृताः. अस्य दुराचारस्य विरोधे उच्चैः आक्रन्दन्तीनां राइवल कोर्ट मीरपुर क्षेत्रयोः एकत्रितानां महिलानाम् उपरि पाक सुरक्षाबलैः गोलिका प्रहाराः कृताः. सामाजिकान्तर्जालीयपटलेषु प्रसारिताः अनेकाः दृश्य श्रव्य सञ्चिकाः दर्शयन्ति यत् कोटली इत्यत्र शान्तिपूर्ण प्रदर्शनाभियाने आरक्षीणां गोलिका प्रहारात् महिलाः प्राणरक्षायै इतस्ततः धावन्ति. नागरिकसंघानां अवैधीकरणम् अभिव्यक्ति स्वातन्त्र्यस्य अत्यन्तम् उल्लङ्घनमिति संयुक्त राष्ट्रसंघस्य मानवाधिकार प्रवक्ता जेरेमी लॉरेंस इत्यसौ अवोचत्. भारतीय ऋतु विज्ञान विभागेन अद्य गुजरात राज्ये तथा मध्य महाराष्ट्र राज्ये अतिवृष्टेः संभावनां वीक्ष्य रक्तवर्णीया संचेतना प्रख्यापिता. अद्य तावत् अरुणाचल प्रदेशस्य पूर्व राजस्थानस्य कर्नाटकस्य केरलस्य माहे क्षेत्रस्य पंजाबस्य पश्चिम मध्य प्रदेशस्य च केषुचित् भागेषु अतिवृष्टिः भवितुमर्हति इति अवधेयम्. ओडिशा राज्ये आप्लवन स्थितिः अद्यापि गभीरा आशंकास्पदा च वर्तते. प्रदेशस्य बहुषु क्षेत्रेषु सेतु विदारणेन नदीनां जलाप्लावेन च लोकयात्रा संजाता आकुला. यद्यपि उपरितन क्षेत्रेषु वर्षणस्य निवृत्त्या महानदी प्रवाहः क्रमशः स्थिरतां भजते तथापि वैतरणी नद्याः तदुपनदीनां च आप्लावेन नूतनाः आशंकाः प्रादुर्भूताः. अस्मद्वार्ताहरस्य वृत्तान्तानुसारं त्रयोदश जनपदानां खण्डेषु प्रायः 8 लक्षं जनाः अस्मात् आप्लावेन.